पछे टोलाएरा कहिले दंगा पारछे छैन हेरी हेरी कना कहिले कपाल कोरछे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारछे कहिले हेर्छे झ्याला बाटा कहिले भित्र पछे आखी भौरा परे लामा अनेक रंग दछे कहिले हेर्छे झ्याला बाटा कहिले भित्र पछे आखी भौरा